0: ರೇಡಿಯೋ ಪ್ರಕೃತಿ ಎಫ್ಎಂ 93.4 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಜ್.
1: ಗರ್ಮಿ ಬಡ್ದೈಛ, ಪಾನಿಕ ಸ್ರೋತ ಸುಕ್ದೈಛ, ಸಾನೋ ಲಾಪರವಾಹಿಲೆ ಗರ್ದಾ ಭೋಲಿ ಠೂಲೋ ಸಂಕಟ ನಿಮ್ತಿನ ಸಕ್ಛ.
2: ಪಾನಿಕೋ ಸಹಿ ಪ್ರಯೋಗ ಗರೌ, ಪಾನಿ ಖೇರ ನ ಫಾಲೌ, ಉಮಾಲೆರ ವಾ ಫಿಲ್ಟರ್ ಗರೆರ ಮಾತ್ರೈ ಸಫಾ ಪಾನಿ ಪಿಉನೆ ಗರೌ.
1: ತುಳಸೀಪುರ 3 ಮಾ ರಹೆಕೋ ಅಮೃತಪುರ ಖಾನೆಪಾನಿ ಉಪಭೋಕ್ತಾ ತಥಾ ಸರಸಫಾಯಿ ಸಂಸ್ಥಾ ದ್ವಾರಾ ಜನಹಿತ ಮಾ ಜಾರಿ ಸಂದೇಶ. ಕಕ್ಷಾ 11 ಮಾ ಭರ್ನಾ ಖುಲ್ಯೋ.
2: ಎಸ್ ಜನಕಲ್ಯಾಣ ಮಾಧ್ಯಮಿಕ ವಿದ್ಯಾಲಯ ತುಳಸೀಪುರ 18 ದುಧ್ರಾಸ ದಾಂಗ್ ಮಾ ಕಕ್ಷಾ 11 ಕಾ ಲಾಗಿ ಎಜುಕೇಶನ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ರ ಲ ಸಂಕಾಯ ತರ್ಫ ನಯಾ ಭರ್ನಾ ಖುಲ್ಲಾ ಗರಿಯೇಕು ಸಹರ್ಷ ಜಾನಕಾರಿ ಗರಾಉದಸೌ. ಥಪ್ ಜಾನಕಾರಿ ಕಾ ಲಾಗಿ ಜನಕಲ್ಯಾಣ ಮಾಧ್ಯಮಿಕ ವಿದ್ಯಾಲಯ ತುಳಸೀಪುರ 18 ದುಧ್ರಾಸ ದಾಂಗ್ ಪ್ರಧಾನಾಧ್ಯಾಪಕ ಹಿಮ ಬಹಾದುರ ಭಂಡಾರಿ. ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ 9849050052 ರ 9858822504.
3: होइन काइलो बा, तपाईँ सधैँ आया गर्नुहुन्छ.
4: अब के हुनु नि बाबु, दाँत दुखेर मर्न लागिसके म त कहीँ गएसन्छ भन्नु भने.
3: किन पिर गर्नुहुन्छ काइलो बा, म तपाईँलाई आज नै सर्गोदरी डेन्टल हस्पिटलमा लैजान्छु नि.
2: अर्थोडन्टिक्स डाक्टर निरञ्जन आचार्य, ओरल सर्जन डाक्टर हेमन्तराज पाठक, इन्डोडन्टिक्स डाक्टर मनिषा नेउपाने, डेन्टल सर्जन डाक्टर करिश्मा भट्टराई र डेन्टल सर्जन डाक्टर कृतिसा मानन्दर लगायत विशेषज्ञ डाक्टरहरूद्वारा सम्पूर्ण दाँत तथा गिजा सम्बन्धी समस्याहरूको दैनिक रूपमा चेक जाँच भइरहेको छ.
5: हामी कहाँ उपलब्ध सेवाहरू:
6: मुखको शल्यक्रिया, दाँत सफा गर्ने, टल्काउने, दाँतमा रंग भर्ने, चाँदी भर्ने, बच्चाका दाँत मिलाउने, दुखेको दाँतको जराहरू सफा गरी नदुख्ने बनाई भर्ने, नयाँ दाँत बनाउने, नमिलेको बानगुटीको दाँत मिलाउने, दाँत नभएको ठाउँमा झिक्न नपर्ने गरी राख्ने, दाँतमा रहेका दाग धब्बाहरू हटाई पुनः सेतो र चम्किलो बनाउने.
2: नोट: 70 वर्ष माथिका ज्येष्ठ नागरिकहरूको निशुल्क दाँत पनि निकालिन्छ.
5: स्वर्गद्वारी डेन्टल हस्पिटल वीरेन्द्र चोक तुलसीपुर रहीमुल्ला स्टोर नजिकै. सम्पर्क मोबाइल नम्बर 9861317600 र 9858335952.
7: दाँत सम्बन्धी सम्पूर्ण उपचार अब एकै ठाउँमा.
8: कागती र खरानीको प्राकृतिक शक्तियुक्त ध्वनि हर्बल साबुन अब शक्तिशाली माइक्रो स्क्रबरका साथ, जसको खस्रोपनले जिद्दी दाग हटाई भाडा चम्काउँछ अझ टिलिक्क, मात्र रु 10 र रु 20 मा उपलब्ध.
9: अपेक्षा तपाईँको, कर्तव्य हाम्रो. यो नेपालकै पहिलो वातावरण मैत्री रेडियो, रेडियो प्रकृति एफएम 93.4 मेगाहर्ट्ज.